0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलतं.
1: अश्विनी ये ना, ये ना.
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
3: पुणेरी आवाज 107.8 FM वर्ल्ड रिन्युअल स्पिरिच्युअल ट्रस्ट का सामुदायिक रेडिओ स्टेशन. खुश रहो, खुशियां बांटो.

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शोमध्ये. नाव आहे रंग नवे. मी आहे मंगेश. मित्रांनो, आपले मागचे जे दोन एपिसोड्स आहे किंवा त्याच्या आधीचे पण जे एपिसोड्स आपण ऐकले आहेत त्याच्यावर विचार केला आहेत, जास्ती करून आपले जे एपिसोड्स झालेत ते मनावर झालेत. आणि आपण जसं आधीपासून डिस्कस करत आलो आहेत की मन हे दोन अक्षरी आहे, पण पूर्ण मी म्हणेल की आपल्या आतमध्ये जी पण आता तुम्ही ऐकत आहात तर नक्कीच काहीतरी विचार करत आहात. हे कोण करत आहे? हे मनच करत असतं. विचार करण्याची शक्ती ही मनामध्येच असते. आणि आपली जी डेस्टिनी आहे हे थॉट पॅटर्नवरच आहे की आपण कोणते थॉट्सवर आपलं जीवन जगत आहो. प्रत्येक स्टेप्सला आपण कोणते थॉट्स आपल्या मनामध्ये आणत असतो याच्यावरच आपली जीवनशैली ठरत असते मित्रांनो. आणि म्हणून हा विषय हा खूप सखोल आहे. याच्यावर आपण जेवढं वर्कआउट करू तेवढं हा इझी पण होत जाणार आहे आणि आपली जीवनशैली पण इझी होत जाणार आहे. आपल्याला ती जी आर्ट ऑफ लिव्हिंग आहे ते आपल्याला सहजरित्या आपण पुढे सरकत राहू. आपण मागच्या वेळेस मागच्या एपिसोड म्हटलं होतं की काळजी आणि चिंता ही मनाच्या क्षमतेला गळती घालते. मित्रांनो, अजूनही असं वाटत असेल की मी कुठली तरी काळजी करत आहो, काहीतरी मनामध्ये चिंता आहे, भय आहे, तर लगेच त्याला डिटेक्ट करा मित्रांनो आणि त्याला थांबवा. यांनी काहीच होत नाही. होतं काय? यांनी काळजी आणि चिंतांनी आपल्याकडची जी ऊर्जा शक्ती हे सगळं आपण घालवतो, ही राहत नाही आपल्याकडे. आपली सगळी जी निर्मिती असते, क्षमता असते, आशावाद असतो, उत्साह वाहून जातो आणि आपल्याला अगदी संपून गेल्यासारखे वाटते. मित्रांनो, आपण सगळ्यांना हा अनुभव असेलच की कधी कधी कामाचा इतका गोंधळ असतो की सगळीकडे मीच असायला हवे असे वाटते आणि आपण कुठलेच काम नीट करू शकत नाही. असं होतं की एखादं काम आलं आणि असं वाटतं की इथे पण मी पाहिजे, इथे पण मी पाहिजे, या पर्टिक्युलर या थर्ड वर्कला पण मी पाहिजे, असे अनेक कामाचे काम असतात. आणि प्रत्येक ठिकाणी आपण हवे असतो असे आपल्याला वाटतो आणि प्रत्येक ठिकाणी आपण ते अटेंड करायला जातो, त्याला सॉल्व करायला जातो. अशा करण्यामुळे आपण कोणतेच काम नीट करू शकत नाही.

आणि हे का होतं मित्रांनो, जास्त ताण तणावामुळे आपली ही अवस्था होते, जास्ती ताण स्ट्रेस घेतो. जेव्हा जेव्हा आपण आपले ध्येय ठरवतो, ध्यास घेतो, तेव्हा आयुष्य अगदी सहज आणि सोपे वाटायला लागते. आपले काम हाच आपला आनंद असेल. तर स्ट्रेस घेतो की हे काम संपलंच पाहिजे, इट शुड बी परफेक्ट परफेक्ट. आणि हा जो स्ट्रेस आहे, काहीतरी वेगळं अजून तरी स्ट्रेस असेल, या सगळ्यामध्ये आपण सगळीकडेच अटेंटिव्ह राहण्याच्या प्रयत्नामध्ये एकही काम व्यवस्थित करत नाही. आणि म्हणून आपल्याला एका आपण आधी पण म्हटलं होतं मागच्या एपिसोडमध्ये की एक एक छोटंसं काम घ्या, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा, त्याला संपवा आणि गो टू द नेक्स्ट लेवल. अशा प्रकारे आपण आपली जी परफेक्शन लेवल आहे ती वाढवू शकतो, मनाचा हा असा आपण यूज करू शकतो, तर तेव्हा आपलं जीवन अगदी सहज होणार आहे. आता आपण अनेक पास्टमध्ये हे डिस्कशन केलेलं आहे की छंद जोपासा, आपल्याला जे आवडतं तेच करा. बरेचदा असं होतं, बरेच माझे कलिग्स आहे, मित्र आहे, तुम्हालाही तुम्ही जर मनामध्ये काही विचार असेल की हां माझ्याकडे हा हा छंद आहे पण मला आता वेळ भेटत नाही आहे किंवा मी नोकरीमध्ये आहे, तर नोकरीधंदा सोडून द्यावा का? नोकरीधंदा सोडून नाही चालणार मित्रांनो, ते तर आपल्याला जिम्मेवारी म्हणून करायचंच आहे. तर आपल्याला नोकरीधंदा सोडून द्यायची बिलकुल गरज नाही आहे. थोडा थोडा धोका पत्करायचा आहे ना, थोडा थोडा धोका पत्करायला सुरुवात केली पाहिजे. आपण प्रत्येक दिवशी आदल्या दिवशीपेक्षा थोडेसे जास्ती काम करायचे, थोडे पुढे सरकायचे, हाच उत्तम मार्ग आहे आपल्या स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा. थोडे थोडे आपल्याला असं पुढे जायचं आहे आणि मग आपल्या मानवी जीवनाचा ईश्वरदत्त देण्याची खरी क्षमता आपल्याला कळेल. ईश्वराने दिल्याची जी क्षमता आहे, खरंच दिलेली आहे, ती क्षमता आपल्याला आपण स्वतः ओळखू आणि पुढे जाऊ. तर मित्रांनो, ही चर्चा अशीच आपण कंटिन्यू ठेवूया, घेऊया एक छोटीशी विश्रांती.

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या प्रोग्राममध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे। ब्रेकवर जायच्या आधी आपण डिस्कस करत होतो थोडे थोडे धोके पत्करायचे। कसले धोके? जसं आपण म्हणत होतो की आपल्याला काही असे गोष्टी आहे जे आपल्याला करायचे आहे आणि त्याच्यामध्ये पण आपण बरेचदा ते यासाठी नाही केले कारण आता दुसरी वेगळी जिम्मेवारी आता आपण घेतलेली आहे। तर आता तर हे शक्य नाही की आता मी नोकरीधंदा सोडूया, बिलकुल नाही। पण असे पण काही आहे, मी पुढे त्याच्यावर डिस्कस करणार की आपले जे काही पॅशन अचीव करण्यासाठी बरेच लोकांनी ते पण केलेलं आहे, त्याच्यावर आपण पुढे डिस्कस करूया। तर असे कोणते धोके पत्करायचे? आपल्याला ज्या गोष्टी खूप दिवसापासून करायचे आहेत त्या करायला सुरुवात करावी, ते करायला सुरुवात करा मित्रांनो। मित्रांनो बरेचदा आता मी तीच गोष्ट सांगतोय जे काही लोकांनी केलेली आहे, बरेच तुमच्यातले आणि आमच्यातले पाहण्यातले आहे, तुमच्या आणि माझ्यातल्या पाहण्यातले असेल, तुम्ही आठवून बघा। नोकरी सोडून कोणी अभिनेता झालाय, कोणी अकाउंटंट झालाय, कोणी संगीतकार आहे। आता या सर्व कार्यात त्यांना कमालीचा रस निर्माण झाला होता किंवा झाला आहे। कदाचित त्यांना वर्षाला दोनदा पूर्वीसारखी मजा करायला आणि फिरायला जाणे परवडत नसेल, पण जर आपण व्यवहारी छोटे छोटे धोके पत्करलेत तर त्याचे आपल्याला चांगलेच फायदे होतील। तर मित्रांनो, खरी अडचण बरेचदा येते की आपण खूप जास्त विचार करतो, आपला मेंदू थांबतच नाही, है ना। मेंदूचा विचार करून करून नुसता भुगा झालेला असतो। यासाठी मित्रांनो दररोज थोडा वेळ विचार करण्यात घालवायला पाहिजे। कोणता विचार? आता की काल आपण कुठे होतो, आपले कुठे चुकत आहे का। आणखी महत्वाचे म्हणजे हा विचार की आपले कुठे चुकले आणि ती चूक आपण दुसऱ्या दिवशी कशी सुधारणार आहोत। आपण दररोजचा कामाचा आढावा घेतल्यास आपल्याला त्याचे फार चांगले परिणाम दिसून येतील। अगदी दररोज 10 मिनिटे सुद्धा पुरतील आपल्या कामाचा आढावा घ्यायला, है ना। तर हे काय आहे, ही स्वतःला आपल्याला टाइम काढायचा आहे, आपल्याला स्वतःचं इव्हॅल्युएशन म्हणतो आपण, आढावा म्हणतो, ते करायचं आहे। आणि प्रत्येक दिवशी आपण एक एक स्टेप्स पुढे जाणार आहोत। मागचा जो दिवस आहे, कालचा जो दिवस आहे, त्याचला करेक्शन करून आज मी ते त्याला करेक्ट केला आहे का, नाही केलं तर उद्या मी करणार आहे, याला म्हणतात आढावा। 10 मिनिटं खूप पुरेसं आहे, पूर्ण 24 आवर्समध्ये आपण आपली झोप आहे हे आहे सगळं धरून फक्त 10 मिनिटं आपल्याला काढायची आहे। पण बरेचदा आपली ही तक्रार असते की एकदा की दिवस सुरू झाला की 10 मिनिटे जेवायला सुद्धा वेळ मिळत नाही। असं असतं की मला जेवायला सुद्धा वेळ नाही आहे, आय एम बिझी। मित्रांनो आपण उठल्यानंतर पहिले आपल्याला ऑफिस आठवतं, ऑफिसला जायचं आहे, आपली रोजची होऊ शकते तुमची 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, रोज जाणार। आणि आपण कधी असं होतं का की एकदा पहिले पेट्रोल चेक करतो आणि पेट्रोल जर काटा लोवर असेल, एमटीकडे वळलेला असेल, तर बरोबर कितीही वेळ काढून आपण बरोबर पेट्रोल पंपला ती गाडी आपली नेणार आणि रिफिल करणार। ते हे असंच आहे की आपल्याला सुद्धा वेळ मिळत नाही। मित्रांनो जर आपल्याला दररोज शांत चित्ताने विचार करायला 10 मिनिटही वेळ नाही, हे म्हणजे आपल्याला पेट्रोल भरायला सुद्धा वेळ मिळत नाही असे म्हणण्यासारखे आहे। पेट्रोल भरले नाही तर आपला प्रवास मध्येच थांबेल ना। तर आता हे मनाचे जे गोष्ट चाललं आहे हे आपण ऐकत आहोत, याचं काही प्रात्यक्षिक आहे, एक्सपेरिमेंट आहे असं तुम्हाला वाटत असेल। आहे मित्रांनो, त्याचं एक एक्सपेरिमेंट आहे, खूप सुंदर एक्सपेरिमेंट। आपण नेक्स्ट सेगमेंटमध्ये विश्रांतीनंतर ते एक्सपेरिमेंट ऐकूया आणि तुम्ही ऐकता ऐकता तुम्ही करू शकाल तर खूपच चांगलं आहे। आणि मी म्हणेल जर तो आपल्या बागेमध्ये तुमचा तुम्ही कुठं आपल्या टेरसवर म्हणा किंवा अंगणामध्ये गुलाबाचं फूल असेल तर ते जर तुम्ही आता ब्रेक विश्रांतीवर जायच्या आधी तुमच्या हातात घेतलं असेल घेऊन ठेवा किंवा त्याला ठेवा एक फ्रेश फुल, या फ्रेश फुलावरच एक एक्सपेरिमेंट आहे,
मग ते गुलाबजन असेल दुसरी फूल असेल तरी चालेल, हा एक्सपेरिमेंट नक्कीच आपण मनासाठी करूया. घेऊया एक विश्रांती आणि विश्रांतीनंतर आपण परत भेटू एक एक्सपेरिमेंटसाठी, मनाचा माइंड एक्सरसाइजसाठी.

0: आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शो मध्ये रंग नवे। ब्रेकवर जायच्या आधी आपण एक माइंड एक्सरसाइज बद्दल बोलत होतो, त्या मनाच्या व्यायाम बद्दल बोलत होतो। त्या व्यायामाला, त्या उपायाला नाव आहे गुलाबाचे हृदय। हा उपाय करायला फक्त एक निवांत जागा आणि एक ताजे गुलाबाचे फूल लागते। आता गुलाबाचे फूल नसेल तर कोणतेही फूल घ्या, निसर्गाच्या सान्निध्यात असलात तर उत्तमच, परंतु जमत नसल्यास घरातलीच एखादी निवांत जागा चालेल। त्या जागी बसून हातात गुलाब घेऊन त्याचा मध्यभागी लक्ष केंद्रित करा, अगदी त्याचा मध्यबिंदूवर। मित्रांनो, गुलाब हा अगदी आपल्या जीवनासारखा आहे। जीवनात तुम्हाला काटे लागतील, पण तुमच्या स्वप्नांवर तुमचा जर विश्वास असेल तर तुम्ही हे काटे पार करून फुलाच्या सुगंधापर्यंत पोहोचू शकाल। फुलावर लक्ष केंद्रित करत राहा, त्याचा रंग बघा, त्याची घळण बघा, त्याचे डिझाईन बघत राहा, त्याचा सुगंध घ्या आणि फक्त या सुंदर वस्तूकडे बघत राहा। पहिल्या पहिल्यांदा तुमचे विचार भरकटतील, दुसरे विचार मनात येतील आणि गुलाबावरून चित्त विचलित होईल। असे चित्त विचलित होणे हे मनाला काबूत न ठेवता आल्यामुळे होते। पण काळजी करू नका, हळूहळू सुधारणा होईल। फक्त परत आपल्या गुलाबावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात करायची, लवकरच आपले मन आपल्या काबूत येईल। मित्रांनो, हा मनाचा व्यायाम रोज करायचा। पहिले काही दिवस होऊ शकते 5 मिनिटे सुद्धा फुलावर लक्ष देऊ शकणार नाही। आपल्याला पुष्कळ वेळा गोंगाट आणि गडबड यांची सवय झाली असल्यामुळे शांतता आपल्याला नवीनच वाटते। पण चिकाटी धरा आणि जास्तीत जास्त वेळ गुलाबावर व्यतीत करा। 5 मिनिटं प्रत्येक दिवशी आपलं 1-1 मिनिटं वाढत जाऊ, होऊ शकते ते 20 मिनिटापर्यंत पण जाऊ। जेवढा जास्ती वेळ गुलाबावर लक्ष केंद्रित करता आले तर आपले मन ज्यावर केंद्रित करायचं आहे त्यावर करता येईल। जिथं आपल्याला मनाला घेऊन जायचं आहे तिथं आपण मनाला केंद्रित करू शकतो, मग हे मन आपला सेवक होऊन राहील। ज्या असामान्य गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या शक्य होतील। मित्रांनो, लक्षात ठेवा, आपण आपल्या मनावर ताबा मिळवला नाही तर ते आपल्यावर ताबा मिळवेल। म्हणून मनाला नियंत्रण करण्यासाठी हे छोटे छोटे एक्सरसाइज सुरू करायचे। आपलं कॉन्सन्ट्रेशन एका ठिकाणी, म्हणून आपण याला म्हणतो गुलाबाचे हृदय। हृदय का बरं? मध्यभागी केंद्रित करायचं आहे लक्षला, आणि जिथं विचलित होत आहे तिथं त्याचा सुगंध, त्याचा रंग, त्याची घळण याच्यावर लक्ष केंद्रित करा। आणि हळूहळू आपले मनाची जी लहर आहे ती एकाच ठिकाणी राहणार। आणि या छोट्या एक्सपेरिमेंटमुळे आपण मोठे कार्यावर लगेच आपले लक्ष केंद्रित करू शकतो। तर मित्रांनो, आपल्याला हा एक्सपेरिमेंट रोज करायचा आहे, करायला सुरुवात करायची आहे आणि आपलं मन नक्कीच नियंत्रणामध्ये येईल। तर कसा वाटला मित्रांनो हा एक्सरसाइज? नक्कीच तुम्ही हा एन्जॉय करणार, कारण एन्जॉय करता करता करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला खूप मोठं बेनिफिट पण भेटणार आहे। तर मला परवानगी द्या, मी परत रंग नवेमध्ये मनाचे जो नवीन रंग आहे, मनाची जी नवीन विशेषता आहे, याची शक्ती आहे, याच्यावर परत आपण ही चर्चा अशीच कंटिन्यू ठेवूया। जाता जाता मित्रांनो, एक सुविचार आपल्या सर्वांसाठी। जिथं प्रेम नाही तिथं शांती होऊ शकत नाही, आणि जिथं पवित्रता नाही तिथे प्रेम होऊ शकत नाही।

ही आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, कहां ऐसा यार आला.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर अपोप फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. आज आपण व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने बोलत आहोत. सर्वांना व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, खूप साऱ्या रचना आलेल्या आहेत, त्यामुळे आपण येणाऱ्या 90 मिनिटामध्ये जेवढ्या रचना सादर करता येतील तेवढ्या सादर करणार आहोत, आणि उर्वरित ज्या रचना आहेत त्या उर्वरित रचना पुढील रविवारी आपण घेणार आहोत. परंतु सर्व मान्यवरांच्या रचना या नक्कीच सादर करणार आहोत. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा. आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, तर जसं की मी म्हटलं की आज व्हॅलेंटाईन डे आहे, प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की शब्दांच्याही देशामध्ये भावनांचं एक सुंदर गाव असतं. चुकतो हृदयाचा ठोका क्षणात, त्याचंच प्रेम हे नाव असतं, आणि मी माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिलंय की माणसांच्या गर्दीत असूनही एकटं वाटणं, जवळ असूनही न बोलता नजरेनं भेटणं, तिच्या सुखात हसणं, तिच्या दुःखात रडणं, यालाच तर म्हणत नाहीत ना प्रेमात पडणं, तर ही माझी चारोळी होती. आणि मी माझ्या आणखी एका चारोळीमध्ये लिहिलंय की प्रेम म्हणजे शब्द नाही, आहे माझा श्वास. तुझ्या माझ्या नात्यातील अतूट असा विश्वास, तर प्रेम जे हळव्या मनाची तरल अशी भावना असते. आजच्या शोमधल्या पहिल्या रचनेकडे वळतोय, ज्यामध्ये सौ मनीषा पटवर्धन मॅडम यांनी गोळप रत्नागिरी येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत एक प्रतीक नदी या शीर्षकाखाली. मॅडमनी लिहिलंय की ती तर वाहते शांत शीतल मना भासते सुंदर निर्मळ, ठांग न लागे तिच्या मनाचा मनी असे का काही खळबळ. दुःख कोणीही तिला सांगते, उरात घेऊन तीच चालते. क्या बात आहे, सामावून पोटात सारे तरीही शांतता भंग न पावते, वाह, नदी एक प्रतीक आहे, ती शांततेचं प्रतीक आहे, ती शीतलतेचं प्रतीक आहे, ती मनाला सुंदर आणि निर्मळ भासते, आणि तिच्या मनाचा मात्र थांग लागत नाही. खूपच अप्रतिम असे भाव सौ मनीषा पटवर्धन मॅडम यांनी गोळप रत्नागिरी येथून पाठवलेल्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका रचनेमध्ये काव्य प्रतिभा या नावाने प्रतिभा महादेव चौघले मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून. आर्तता या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की शब्दांनी ओटी भरावी माय भवानी तुला, शब्दांनी ओटी भरावी माय भवानी तुला, तुझ्या कुशीत विसावू दे झुलव मायेचा झुला, तुझ्या कुशीत विसावू दे झुलव मायेचा झुला, भक्तीने रचली मी शब्दरत्नांची तुला। वाह, भक्तीने रचली मी शब्दरत्नांची तुला, मौल्यवान करावीस तुझ्या आसने पद्मकमला, तुझ्या आसने पद्मकमला। वाह, तर आर्तता या शीर्षकाखालील काव्य प्रतिभा या नावाने प्रतिभा महादेव चौगले मॅडम यांनी कोल्हापूर येथून पाठवलेली ही सुंदर अशी रचना होती। आणि पुढच्या एका कवितेमध्ये अतुल कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे येथून। सरांनी लिहिलंय की किती सौख्य मिळते तुला भेटल्यावर, मला मीच कळते तुला भेटल्यावर। वाह, तुझी आठवण तर मला रोज येते, मी शांत होते तुला भेटल्यावर, तुझी आठवण तर रोज येते, मी शांत होते तुला भेटल्यावर, मनाचं कसे समजवावे कळे ना, मिळतो दिलासा तुला भेटल्यावर, मनाला कसे समजवावे कळे ना, मिळतो दिलासा तुला भेटल्यावर। आणि सर शेवटी असं लिहित आहेत की नको जाऊ आता तू दूर कधीही, नको जाऊ आता तू दूर कधीही, सांगीन तुझला तुला भेटल्यावर, सांगीन तुझला तुला भेटल्यावर। वाह, तर सुंदर अशी ही गझल होती श्रोते हो अतुल कमलाकर दिवाकर सरांची पुणे येथून पाठवलेली की किती सौख्य मिळते तुला भेटल्यावर, मला मीच कळते तुला भेटल्यावर। आणि या सुंदर अशा रचनेनंतर पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया। संजय कपूरचंद महाजन सरांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय उन्हाळ वारा या शीर्षकाखाली। सर लिहित आहेत की सायंकाळी रम्य समयी सुटला होता वारा थंडगार, होते वाट पाहत सजनाची करुण मी साज शृंगार। सायंकाळी रम्य समयी सुटला होता वारा थंडगार, होते वाट पाहत सजनाची करुण मी साज शृंगार। कुरळ्या केसांच्या बटा दोन्ही गालावर रुळलेल्या, कुरळ्या केसांच्या बटा दोन्ही गालावर रुळलेल्या, उन्हाळ वाऱ्याच्या झोकाने जशा नागिन सळसळल्या, जशा नागिन सळसळल्या। तर सायंकाळच्या रम्य समयी सुटलेल्या थंडगार वाऱ्यामध्ये सजनाची वाट पाहणारी, साज शृंगार करून उभी असणारी सजनी सरांनी, म्हणजेच संजय कपूरचंद महाजन सरांनी अहिल्यानगर येथून पाठवलेल्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये शब्दबद्ध झालेली होती श्रोते हो। आणि यासोबतच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये डॉक्टर उषाश्री बागडे मॅडम लिहित आहेत मालेगाव येथून। मॅडमनी लिहिलंय देह मंदिर या शीर्षकाखाली की देवा दिले आम्हा शरीर नित वाढतसे देहसत्वर, देवा दिले आम्हा शरीर नित वाढतसे देहसत्वर, फार महती मानव देहाची देह देवा तुझेच रे मंदिर। वाह, अनमोल दिले देह देवा, अनमोल दिले देह नाही केले रे याचे मोल, देवा अनमोल दिले देह नाही केले रे याचे मोल, डॉक्टरांना भेटताच मोल अवयवांचे अफाट सांगती, अवयवांचे अफाट सांगती, देवा दिले आम्हा शरीर नित वाढतसे देहसत्वर, फार महती मानव देहाची देह देवा तुझेच रे मंदिर, तुझेच रे मंदिर। उषाश्री बागडे मॅडम यांनी मालेगाव येथून पाठवलेली देह हेच मंदिर आहे आणि अवयवांचं मोल जे आहे ते डॉक्टरांना भेटल्यानंतर कळतं, याबद्दलचे अप्रतिम असे भाव या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले होते। आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ रेखा नामदेव दहातोंडे मॅडम लिहित आहेत अहिल्यानगर येथून। सौ रेखा नामदेव दहातोंडे मॅडम यांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय की राहो ऐसी स्थिती स्थिरमती, राहो ऐसी स्थिरमती या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की ध्येयाकडे वाटचाल विकासाने साधे प्रगती, यश मिळवा अपयश राहो सदा स्थिरमती, राहो ऐसी स्थिरमती या शीर्षकाखाली मॅडमने लिहिलंय की ध्येयाकडे वाटचाल विकासाने साधे प्रगती, यश मिळवा अपयश राहो सदा स्थिरमती, ध्येय जिद्द चिकाटी कष्टाचे मिळते फळ, ध्येय जिद्द चिकाटी कष्टाचे मिळते फळ, संस्कार आणि संस्कृतीने सद्वर्तनाला मिळे बळ, संस्कार आणि संस्कृतीने सद्वर्तनाला मिळे बळ, सद्वर्तनाला मिळे बळ। तर खूप अप्रतिम सुंदर ध्येयाकडे वाटचाल करताना विकासाने प्रगती साधते याबद्दलचे सौ रेखा नामदेव धातोंडे मॅडम यांनी पाठवलेली, अहिल्यानगर येथून पाठवलेली ही रचना होती। आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम लिहित आहेत चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून। सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम यांनी चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून पाठवलेली रचना आठवण या शीर्षकाखालील आपण पाहूया, ज्यामध्ये मॅडम लिहित आहेत की पहिल्यांदा भेटलेली आठवण मनी खोल, अंतर मनात वसते तिचे आयुष्यात असे खूप मोल। पहिल्यांदा भेटलेली आठवण मनी खोल, अंतर मनात वसते तिचे आयुष्यात असे खूप मोल। पुढे मॅडम असं लिहित आहेत की जीवन असे जगावे आपण गेल्यानंतर, सर्वांच्या हृदयात असावे आठवणींचे जादू नंतर, सर्वांच्या हृदयात असावे आठवणींचे जादू नंतर। खूप सुंदर असे भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका रचनेमध्ये जया जगन्नाथ कुलथे मॅडम लिहित आहेत जिल्हा परिषद शाळा पाडळी आळे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथून। आणि मॅडमनी मन शीर्षकाखाली लिहिलं आहे की मन माझे हे पाखरू क्षणी इथे क्षणी तिथे, मन माझे हे पाखरू क्षणी इथे क्षणी तिथे, थांग नाही मना तुझा धाव घे क्षितिज जिथे, थांग नाही मना तुझा धाव घे क्षितिज जिथे, मनी काव्य निर्मियले भाव हे माझे शब्दाळी, मनी काव्य निर्मियले भाव हे माझे शब्दाळी, लावून या पंख नवे मना जा उंच आभाळी, लावून या पंख नवे मना जा उंच आभाळी, मना जा उंच आभाळी। तर मन हे पाखरासारखं असतं, ते क्षणात इथं असतं तर क्षणात तिथं असतं। या अनुषंगाने जया जगन्नाथ कुलथे मॅडम यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडळी आळे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथून पाठवलेली ही अप्रतिम अशी रचना होती। आणि यासोबतच पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम लिहित आहेत वर्षाश्री या नावाने नागपूर येथून। सौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम यांनी वर्षाश्री या नावाने नागपूर येथून लिहिलं आहे की आला नवीन मोबाईल आता चांगला वेळ जाईल, बघता बघता नवी माहिती सगळं जग सगळे जवळ येईल, आला नवीन मोबाईल आता चांगला वेळ जाईल, बघता बघता नवी माहिती जग सगळे जवळ येईल, काढून फोटो जमू आठवणी रील करूया म्हणून गाणी, काढून फोटो जमू आठवणी रील करूया म्हणून गाणी, काढून सेल्फी स्वतःचा दाखवण्यासाठी हव्या मैत्रिणी, काढून सेल्फी स्वतःचा दाखवण्यासाठी हव्या मैत्रिणी। तर नवीन मोबाईल जेव्हा आपण एखादा घेतो त्यावेळी मोबाईल घेण्याच्या पूर्वी आपल्या मनामध्ये काय भाव असतात आणि मोबाईल घेतल्यानंतर आपण कोणकोणत्या गोष्टी सर्वात आधी करतो याबद्दलचं सुंदर असं वर्णन या रचनेमध्ये होतं। आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ अमिता शहा मॅडम लिहित आहेत सांगली येथून। सौ अमिता शहा मॅडम यांनी सांगली येथून लिहिलं आहे की ठिठुरत्या शुभ्र चांदण्यात स्वप्ने माझी लोळत असतात, पांढुरक्या शीतल प्रकाशात पांघरून घेऊन निजतात। वा, ठिठुरत्या शुभ्र चांदण्यात स्वप्ने माझी लोळत असतात, पांढुरक्या शीतल प्रकाशात पांघरून घेऊन निजतात, शशीच्या बदलत्या कलांनी स्वप्न नव्याने आकारतात, शशीच्या बदलत्या कलांनी स्वप्न नव्याने आकारतात, निशेच्या गर्द अंधारात मात्र स्वप्न माझी लख जागीच असतात, निशेच्या गर्द अंधारात मात्र स्वप्न माझी लख जागीच असतात, लख जागीच असतात। तर खूपच अप्रतिम सुंदर अशी ही सुद्धा रचना होती सौ अमिता शहा मॅडम यांनी सांगली येथून पाठवलेली। आणि पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, विचारांची फुलपाखरे या शीर्षकाखाली दीपक गुंडाळे सर लिहित आहेत वरळी मुंबई येथून। सरांनी लिहिलंय की विचारांची फुलपाखरे मनात भिरभिरतात, रंगीबेरंगी स्वप्नांचा बगीचा फुलवतात, विचारांची फुलपाखरे मनात भिरभिरतात, रंगीबेरंगी स्वप्नांचा बगीचा फुलवतात, विचारांची फुलपाखरे स्वच्छंद विहरतात, नव्या अशा आकांक्षांचे रंग उधळतात। वा, विचारांची फुलपाखरे बेधुंद बागडतात, सुखाच्या क्षणांनी ओंजळ भरतात, विचारांची फुलपाखरे बेधुंद बागडतात, सुखाच्या क्षणांनी ओंजळ भरतात आणि सर शेवटी असं लिहित आहेत की विचारांची फुलपाखरे कोमेजू नये कधीच, विचारांची फुलपाखरे कोमेजू नये कधीच, ताजे तवाने राहण्याचे तेच तर गुपित, ताजे तवाने राहण्याचे तेच तर गुपित, अशी ही विचारांची फुलपाखरे जी मुक्त बागडत असतात आणि त्या विचारांच्या फुलपाखरांना सरांनी खूप अप्रतिम आणि सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं श्रोते हो। तर ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना दीपक गुंडये सरांची वरळी मुंबई येथून पाठवलेली होती आणि यासोबतच पुढच्या एका आई या शीर्षकाखालील रचनेकडे वळूया। सौ रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम लिहित आहेत शहापूर जिल्हा ठाणे येथून। सौ रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम यांनी शहापूर जिल्हा ठाणे येथून लिहिले आई या शीर्षकाखाली की आई तुझी अद्भुत जीवन गाथा मी कोणत्या वेगळ्या शब्दात मांडू, आई तुझी अद्भुत गाथा अद्भुत जीवन गाथा मी कोणत्या वेगळ्या शब्दात मांडू, तुझ्या कष्टाची तुझ्या ममतेची त्यागाची कहाणी जगाला शब्दातच कशी सांगू, तुझ्या कष्टाची तुझ्या ममतेची त्यागाची कहाणी जगाला शब्दातच कशी सांगू, माझे स्वप्न पूर्ण करण्यास रात्रंदिवस झटून ठरली माझ्या जीवनाची शिल्पकार, माझे स्वप्न पूर्ण करण्यास रात्रंदिवस झटून ठरली माझ्या जीवनाची शिल्पकार, अनेक जन्म तुझ्या उदरी घेऊन सुद्धा, अनेक जन्म तुझ्या उदरी घेऊन सुद्धा फिटणार नाही तू केलेले उपकार, फिटणार नाही तू केलेले उपकार। तर आई आणि तिचे उपकार तिचे कष्ट याबद्दलचे अप्रतिम असे भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो। आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलाससोबत। आनंदी रहा, आनंद लुटा।

0: निरंतर बनाए रखने के लिए सुनिए शिवानी बहन के प्रेरणादायी विचार।
1: तो वो लोग जो हमें छोटी छोटी बातों पर डांटते हैं, जो हमारी गलतियां निकालते हैं, जो हमारी निंदा करते रहते हैं, जो हमारी की हुई मेहनत का क्रेडिट ले लेते हैं, जो हमें धोखा दे देते हैं, जो हमारे पीठ पीछे गलत फैलाते हैं, कुछ भी लोग, वो छोटी ब्लैक बॉल हो सकती है, ग्रे हो सकती है, या बहुत बड़ी ब्लैक बॉल हो सकती है, क्या हमारे पास पावर है कि हम ब्लैक का रिटर्न व्हाइट से भेजेंगे? वो हमारे साथ गलत करेंगे, हम उनको दुआएं भेजेंगे, इज दैट पॉसिबल? पहली बात, ये मेरे साथ गलत क्यों कर रहे हैं? क्योंकि मैंने कभी ना कभी वो बॉल भेजी थी, तो गलती इनकी या मेरी? मेरी। तो इनके ऊपर से जो मैंने ब्लेम लगाया हुआ था वो पहले खत्म, वन। सेकंड, अब मैं अगर व्हाइट भेजूंगी तो किसके फायदे के लिए? उनके ऊपर एहसान नहीं, अपने फायदे के लिए व्हाइट भेजने में भी सोचना पड़ेगा, सोचना पड़ेगा। उनके लिए नहीं भेज रहे, अपने फायदे के लिए भेज रहे हैं। क्योंकि अब जब हम व्हाइट एनर्जी भेजेंगे, मतलब दुआएं देंगे अपने फायदे के लिए।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, आणि आपण आपल्या आजच्या शो मध्ये पुढील रचना ज्या आहेत त्यांच्याकडे वळण्याच्या पूर्वी मी माझ्या एका चारोळी मध्ये लिहिलंय की मनावरचं ओझं हलकं होतं मनातलं मनापासून बोलल्यावर। मनावरचं ओझं हलकं होतं मनातलं मनापासून बोलल्यावर, भरजरी दुःखही हसरं होतं कुणीतरी मनातलं जाणल्यावर, भरजरी दुःखही हसरं होतं कुणीतरी मनातलं जाणल्यावर। आणि मी दुसऱ्या माझ्या एका चारोळीमध्ये लिहिले की स्वतःमध्ये रमताना स्वतःलाच का वाटावे वेगळे नि विचित्र, स्वतःमध्ये रमताना स्वतःलाच का वाटावे वेगळे नि विचित्र, स्वतःचा स्वतःच शोध घेतल्यावर, स्वतःचा स्वतःच शोध घेतल्यावर रंगवता येते जीवनाचे नवे चित्र, जीवनाचे नवे चित्र। तर या माझ्या चारोळ्या होत्या कलागुण या शीर्षकाखालील पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये भावना पंधरे मॅडम लिहित आहेत चंद्रपुरेतून। भावना पंधरे मॅडम यांनी चंद्रपुरेतून लिहिले की अंगी एकतरी कलागुण हवा अर्थ मिळो नवा जीवनाला। कलागुण या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की अंगी एकतरी कलागुण हवा अर्थ मिळो नवा जीवनाला, विविध प्रकार नाना रूप रंग, विविध प्रकार नाना रूप रंग, कलेचाच संग मनी असे वाह, कलेची थोरवी खूप आहे मोठी संस्कृतीचे ओठी सदा फुले, अहो भाग्य माझे कला जोपासते अन सांभाळते लेखनीने वाह, अहो भाग्य माझे कला जोपासते अन सांभाळते लेखनीने। तर कलागुण की अंगी एकतरी कलागुण हवा अर्थ मिळो नवा जीवनाला, तर जीवनाला नवीन अर्थ मिळण्यासाठी एक तरी कलागुण असणं गरजेचं आहे, याबद्दलचे अप्रतिम असे भाव भावना पंधरे मॅडम यांनी चंद्रपूर येथून पाठवलेल्या या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका कवितेमध्ये भारती बनकर किरणापुरे मॅडम लिहित आहेत खमारी जिल्हा गोंदिया येथून। भारती बनकर किरणापुरे मॅडम यांनी खमारी जिल्हा गोंदिया येथून लिहिलंय, उत्सव होता बाबांचा अमृत महोत्सवाचा आई विना तो अधुरा सोहळा आपुलकीचा, उत्सव होता बाबांच्या अमृत महोत्सवाचा आई विना तो अधुरा सोहळा आपुलकीचा, जन्मदात्यास मुलांनी न्यू बोलेरो भेट दिली, जन्मदात्यास मुलांनी न्यू बोलेरो भेट दिली, निशब्द त्या क्षणांमध्ये उणीव आईची वाटली, निशब्द त्या क्षणांमध्ये उणीव आईची वाटली, उणीव आईची वाटली वाह। तर बाबांच्या अमृत महोत्सवाचा तो उत्सव आणि ज्या उत्सवामध्ये आईची कमतरता, या अनुषंगाने खूप सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये मॅडमनी केलेलं होतं। आणि पुढच्या एका रचनेमध्ये भूक या शीर्षकाखाली निलिमा नातू मॅडम लिहित आहेत पुणे येथून। निलिमा नातू मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय भूक या शीर्षकाखाली की दिसता कुणी भुकेला द्यावा घासातला घास, हीच असे मानवता ईश्वर त्यात भेटतो खास वाह, दिसता कुणी भुकेला द्यावा घासातला घास, हीच असे मानवता ईश्वर त्यात भेटतो खास, जीव असे जीवाचे जीवन हाच असे निसर्ग नियम, जीव असे जीवाचे जीवन हाच असे निसर्ग नियम, भूक पोटाची क्षमता

मिळतसे जीवा विश्राम, भूक पोटाची क्षमता मिळतसे जीवा विश्राम, तर भुकेल्याला अन्न द्यावं या अनुषंगानं सामाजिक संदेश देणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती श्रोते हो। आणि यासोबतच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या रचनेकडे वळूया। मिलिंद बी खोब्रागडे सरांनी गडचिरोली येथून लिहिले, मिलिंद बी खोब्रागडे सर लिहित आहेत गडचिरोली येथून सौंदर्य या शीर्षकाखाली की सुबत सुबक नक्षत्रांची साक्ष मनाने तृप्त होऊन पाहिले। सुबक नक्षत्रांची साक्ष मनाने तृप्त होऊन पाहिले, कौतुक करून निसर्गाचे कायम अनोखे सौंदर्य अबाधित राहिले। वा, कशासा हवा नट्टा पट्टा उगीच पुन्हा आपुली थट्टा, कशास हवा नट्टा पट्टा उगीच पुन्हा आपुली थट्टा, नैसर्गिक असो सौंदर्य साधने, नैसर्गिक असो सौंदर्य साधने, स्वभावाने प्रेमळसा जमू कट्टा, स्वभावाने प्रेमळसा जमू कट्टा। तर सुबक नक्षत्रांची साक्ष मनाने तृप्त होऊन पाहिले आणि निसर्गाचं कौतुक करूया आपण, कारण निसर्गाचं सौंदर्य जे आहे ते अबाधित राहिलं। तर खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते। पुढच्या एका कवितेमध्ये अनुराधा जोशी मॅडम लिहित आहेत अंधेरी मुंबई येथून। अनुराधा जोशी मॅडम यांनी अंधेरी मुंबई येथून लिहिलंय की कोकिळेच्या मधुर स्वरांनी चाहूल लागेल वसंताची, चैत्र गौरी सह ऋतुराज येईल सवे आणील पालखी फळा फुलांची। वाह, कोकिळेच्या मधुर स्वरांनी चाहूल लागेल वसंताची, चैत्र गौरी सह ऋतुराज येईल सवे आणील पालखी फळा फुलांची, जाई जुईची शुभ्र सजावट मखरात बसेल चैत्र गौर, जाई जुईची शुभ्र सजावट मखरात बसेल चैत्र गौर, बाळ कैरीची तोरणे आंब्यावर, बाळ कैरीची तोरणे आंब्यावर, वसंत आणेल नवरंगांचा बहर, वसंत आणेल नवरंगाचा बहर, नवरंगाचा बहर। तर खूप अप्रतिम सुंदर हे निसर्गाचं वर्णन आणि वसंत जे आहे त्या वसंताच्या आगमनाच्या अनुषंगानं मॅडमनी खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले होते। पुढच्या एका चारोळीमध्ये दोन चारोळ्या पाठवलेल्या आहेत आपल्याला सौकल्पना लोहारकर मॅडम यांनी मालेगाव येथून। सौकल्पना लोहारकर मॅडम यांनी पहिल्या चारोळीत लिहिलंय की नाही विसरले मी तुला ठेवले हृदयाच्या कुपीत, जपले आहे मनातून सुखाचे हे गुपित, नाही विसरले मी तुला ठेवले हृदयाच्या कुपीत, जपले आहे मनातून सुखाचे हे गुपित, सुखाचे हे गुपित। खूप अप्रतिम भावस्पर्शी भाव या चारोळीमध्ये होते। आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की व्हावे मी द्वार तुझ्या काळजाचे, वा, व्हावे मी द्वार तुझ्या काळजाचे, नाही होणार स्वागत चिंता आणि दुःखाचे, नाही होणार स्वागत चिंता आणि दुःखाचे। तर जेव्हा मी असेन तेव्हा त्या ठिकाणी चिंता आणि दुःख नसणार। खूप अप्रतिम सुंदर भाव यासुद्धा चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या एका कवितेमध्ये मृदगंध या नावाने सर लिहितात संजय भानुदास पाचभाई सरांनी नागपूर येथून लिहिलंय, मृदगंध या नावाने संजय भानुदास पाचभाई सर लिहित आहेत नागपूर येथून। तुझ्या सैल केसात या शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय, तुझ्या सैल केसात फुल मी कसे माळू, ऋतू हा प्रेमाचा बंधन मी कसे पाळू, तुझ्या सैल केसात फुल मी कसे माळू, ऋतू हा प्रेमाचा बंधन मी कसे पाळू, ओढली चादर चांदण्यांची तू आपल्या चेहऱ्यावर। वाह, ओढली चादर चांदण्यांची तू आपल्या चेहऱ्यावर, मोह चंद्रास पाहण्याचा सके मी कसा टाळू, क्या बात आहे। ओढली चादर चांदण्यांची तू आपल्या चेहऱ्यावर, मोह चंद्रास पाहण्याचा सखे मी कसा टाळू। आणि सर पुढं असं लिहित आहेत की उजेड काजव्यांचा डोकावतो खिडकीतून, उजेड काजव्यांचा डोकावतो खिडकीतून, प्रतिबिंबात आरशाच्या नको भाळू, नको भाळू। आणि सरांनी शेवटी असं लिहिलंय की देवा काहीतरी कर तिचे दार उघडू दे, देवा काहीतरी कर तिचे दार उघडू दे, हा ज्वार यौवनाचा कुठे जाळू, कुठे जाळू। तर सरांची तुझ्या सैल केसात या शीर्षकाखालील ही सुंदर अशी रचना होती। आणि पुढच्या एका कवितेमध्ये सुदीन विद्याधर कुर्डीकर सर लिहित आहेत,
सुदीन विद्याधर कुर्डीकर सरांनी लिहिलंय की मैत्री म्हणजे हसण्यातली साथ, मैत्री म्हणजे दुःखातले हात, मैत्री म्हणजे हसण्यातली साथ, मैत्री म्हणजे दुःखातले हात, शब्दा वाचून जे समजते ते नाते मनाला खूप जपते। वा, शब्दा वाचून जे समजते ते नाते मनाला खूप जपते, अंधारातही प्रकाश देते जीवनाला नवी दिशा देते, अंधारातही प्रकाश देते जीवनाला नवी दिशा देते, वेळ कितीही बदलली तरी, वेळ कितीही बदलली तरी मैत्रीचं नातं कायम राहते, वेळ कितीही बदलली तरी मैत्रीचं नातं कायम राहते, कायम राहते। वाह, तर मैत्री आणि मैत्रीतले सुखदुःखांचे प्रसंग, मैत्री हे नातं एकमेव असं आहे की जिथे आपण सुखदुःख मनमोकळेपणाने व्यक्त करू शकतो, आणि सर्वात श्रेष्ठ असं नातं मैत्रीला मानलं जातं। त्या अनुषंगाने सरांनी खूप अप्रतिम शब्दांकन केलेलं होतं आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ अंजली राजेंद्र जोशी मॅडम लिहित आहेत पुणे येथून, सौ अंजली राजेंद्र जोशी मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की वरवरची ही शांतता, आत किती वेदना, कळकळीची हाक एकदा तरी ऐकना, वरवरची ही शांतता, आत किती वेदना, कळकळीची हाक एकदा तरी ऐकना, पेट घेता विरह बनवा भस्म साऱ्या भावना, पेट घेता विरह बनवा भस्म साऱ्या भावना, आठवणीची एक समिधा तूही जरा टाकना, आठवणीची एक समिधा तूही जरा टाकना, तूही जरा टाकना, आठवणींची एक समिधा तूही जरा टाकना। क्या बात आहे, क्या बात आहे। आणि खरं आहे की वरवरची ही शांतता आणि आत असलेली वेदना, आतून टाहो आणि तो ऐकला जावा ही आशा अपेक्षा, जेव्हा विरह वनवा पेट घेतो तेव्हा साऱ्या भावना ह्या भस्म होऊन जातात, आणि त्यावेळी असं वाटतं की आठवणींची एक समिधा त्यामध्ये टाकावी। खूप अप्रतिम गहिरा असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो, आणि पुढच्या एका रचनेकडे आपण वळूया। सौ मनीषा दिवाकर मॅडम लिहित आहेत पुणे येथून, सौ मनीषा दिवाकर मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की सहजीवनाचे सोनेरी क्षण अलगद टिपून आठवणींच्या संदुकीत ठेवते आधुनिक, तंत्रज्ञानाने प्रगत झालेले मोबाईल चित्रण सारे जग जणू हातात घेऊन फिरत आहेत सर्वजण, सहजीवनाचे सोनेरी क्षण अलगद टिपून आठवणींच्या संदुकीत ठेवते आधुनिक, तंत्रज्ञानाने प्रगत झालेले मोबाईल चित्रण सारे जग जणू हातात घेऊन फिरत आहेत सर्वजण, गैरवापर याचा टाळावा हे सूचित करतंय आधुनिकीकरण, गैरवापर याचा टाळावा हेच सूचित करतंय आधुनिकीकरण, आधुनिकीकरण। तर सहजीवनाचे सोनेरी क्षण हे अलगट टिपून आठवणींच्या संदुकीमध्ये ठेवले पाहिजेत, आणि तंत्रज्ञान प्रगत होते त्याचा गैरवापर टाळावा असा सुंदर सामाजिक संदेश सुद्धा मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होता। आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया। शेख पिरपाशा इसाक सरांनी दिंडेगाव जिल्हा लातूर येथून लिहिलंय माणुसकी या शीर्षकाखाली, शेख पिरपाशा इसाक सर लिहित आहेत दिंडेगाव जिल्हा तालुका व जिल्हा लातूर येथून। सरांनी लिहिलंय की बघ माणसा जमतंय का तुला चांगला माणूस बनायला, बघ माणसा जमतंय का तुला चांगला माणूस बनायला, माणुसकी तुझी बघून मग माणसेच लागतील जवळ तुझ्या यायला। आणि खरं आहे की माणुसकी तुझी बघून मग माणसेच लागतील जवळ तुझ्या यायला, अथक प्रयत्न करावे लागतील तूच पुढे असशील चालायला, अथक प्रयत्न करावे लागतील तूच पुढे असशील चालायला, माणुसकी सर्वश्रेष्ठ आहे लागेल सर्वांना कळायला, माणुसकी सर्वश्रेष्ठ आहे लागेल सर्वांना कळायला। तर माणुसकी आणि माणुसकीचं महत्त्व सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये शब्दबद्ध झालेलं होतं। आणि पुढच्या एका रचनेमध्ये समिधा नलावडे मॅडम लिहित आहेत ठाणे येथून, समिधा नलावडे मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय की असेच कधी मी अडखळले तर तू मला सावरावस, असेच कधी मी अडखळले तर तू मला सावरावस, तुझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या माझ्या प्रेमाला मी चोरून पाहावं, तुझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या माझ्या प्रेमाला मी चोरून पाहावं। तर अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते की
कायम साथ द्यावी, कायम सोबत करावी, आणि मी अडखळले तर तू सावरावं. खूप अप्रतिम भाव. आणि पुढच्या एका कवितेकडे वळूया. कमलाकर दिवाकर सर पुणे इथून लिहित आहेत. कमलाकर दिवाकर सरांनी पुणे इथून लिहिलंय. सर लिहित आहेत अवहेलना या शीर्षकाखाली की अवहेलना ही भावना असे खूप वेदनादायक, वाट्यास नये वो कोणाच्या असे त्रासदायक. अवहेलना ही भावना असे खूप वेदनादायक, वाट्यास नये वो कोणाच्या असे त्रासदायक. कोणी करती अवहेलना ती संपत्तीच्या मदाने, कोणी करती सत्तेच्या धुंदीने, कोणी सौंदर्याने. वाह, काय मिळते अवहेलना करून कोणास कोणाची, काय मिळते अवहेलना करून कोणास कोणाची. असुरी आनंदात जगणे नसे सांगता या जन्माची, असुरी आनंदात जगणे नसे सांगता या जन्माची. सुंदर जीवन दिले असे हे परमेश्वराने आपणास, सुंदर जीवन दिले असे हे परमेश्वराने आपणास. व्यतीत करा जीवन प्रेमाने विसरून अवहेलनास, व्यतीत करा जीवन प्रेमाने विसरून अवहेलनास. तर कोणाचीही अवहेलना करू नका. अवहेलना ही भावना खूप वेदनादायक असते, ती त्रासदायक असते. कोणी कोणाला अपमानित केलं, कोणी कोणाची अवहेलना केली तर बोलणारा बोलून जातो, आणि ज्याला बोललेलं असतं तो कितीतरी दिवस त्यातून बाहेर येत नाही. खूप सुंदर असा सामाजिक संदेश होता या श्रोते. व पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ मेहता अस्मिता मॅडम लिहित आहेत कात्रज पुणे इथून. सौ मेहता अस्मिता मॅडम यांनी कात्रज पुणे इथून लिहिले शृंगार या शीर्षकाखाली की देखणे रूप गोजीरवाने लावण्यास साजेसा शृंगार, एक कटाक्ष तुझा चालवी काळचा वरकट्यार. देखणे रूप गोजीरवाने लावण्यास साजेचा शृंगार, एक कटाक्ष तुझा चालवी काळजा वरकट्यार. वाटले टिपावी छबी जपावे क्षणप्रेमाचे, वाटले टिपावी छबी जपावे क्षणप्रेमाचे. अजन्म स्मरणात राहावे क्षण हे मिलनाचे, वाटले टिपावी छबी जपावे क्षणप्रेमाचे. अजन्म स्मरणात राहावे क्षण हे मिलनाचे, क्षण हे मिळण्याचे. देखणे रूप गोजिरवाने लावण्यास साजेसा शृंगार. तर शृंगार आणि शृंगाराची परिभाषा खूप अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती श्रोते हो. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात, आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत, म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा.

0: हम कहां, ताल कहां, सम कहां, तुम कहां, हम कहां, तेरे कर तुम, ना लगड़ तुम, तेरे कर तुम, ना लगड़ तुम, हम तुम, ना दासात, ठिपाता, लताफात, पतापात, मेरा कच करामत,
1: ताते चिता, ताते चिता, ताते चिता, ताते चिता, थैया थैया थै, टकटा दुम, टकटन्या,
2: सपने में देखा सपना, ओ सपने में देखा सपना।
3: ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM, आनंदी रहा आणि आनंद लुटा।
4: वेलकम बॅक श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये नागरत्ना कुर्तरकर मॅडम लिहित आहेत फोंडा गोवा इथून। नागरत्ना कुर्तरकर मॅडम यांनी फोंडा गोवा इथून लिहिलंय की राधा श्यामाच्या प्रेमरंगात राधा पाही प्रतिबिंब नयनात, राधा श्यामाच्या प्रेमरंगात राधा पाही प्रतिबिंब नयनात, श्याम मग्न मुरली वाजवण्यात, श्याम मग्न मुरली वाजवण्यात, राधा कृष्ण एकमेकांच्या बाहूत, राधा कृष्ण एकमेकांच्या बाहूत। तर ही सुंदर अशी चारोळी होती श्रोते हो, राधा आणि कृष्णाच्या प्रेमाचं प्रतिबिंब जे आहे ते या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेलं होतं। आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ शीतल इशी मॅडम लिहित आहेत, मनस्वी कलाकार या नावाने जामनगर गुजरात येथून। सौ शीतल इशी मॅडम यांनी मनस्वी कलाकार या नावाने जामनगर गुजरात येथून लिहिले आठवांचा राजा या शीर्षकाखाली की मनी हळुवार उभा राही आठवांच्या लहरीचा राजा, मनी हळुवार उभा राही आठवांच्या लहरीचा राजा, त्याच्या समवेत होतो भूतकाळ माझा ताजा। मनी हळुवार उभा राही आठवांच्या लहरींचा राजा, त्याच्या समवेत होतो भूतकाळ माझा ताजा। माझ्या आठवांचा राजा येईल का परत फिरून, माझ्या आठवांचा राजा येईल का परत फिरून, माझ्या पसंतीचा सुगंधी मोगरा आणेल का देवा घरुणी, माझ्या पसंतीचा सुगंधी मोगरा आणेल का देवा घरुणी, आणेल का देवा घरुणी। तर आठवांच्या लहरींचा राजा जो मनामध्ये येतो भूतकाळ ताजा करून जातो, खूप गहिरं असं शब्दांकन सौ शीतल इशी मॅडम यांच्या मनस्वी कलाकार या नावाने लिहिलेल्या जामनगर गुजरात येथून पाठवलेल्या सुंदर रचनेमध्ये होतं। आणि यासोबतच पुढच्या एका कवितेमध्ये गोड ओढ नात्यातली या शीर्षकाखाली सौरूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम लिहित आहेत अकलूज येथून। सौरूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम यांनी अकलूज येथून लिहिलंय की गोड ओढ नात्यातली सर जशी आनंदाची, गोड ओढ नात्यातली सर जशी आनंदाची, क्षण सुखाचे झेलत तुझ्या संगे झुलायची, क्षण सुखाचे झेलत तुझ्या संगे झुलायची, ओढ मनाला तुझीच हुरहुर भेटण्याची, ओढ मनाला तुझीच हुरहुर भेटण्याची, सुख तुझ्या सवे आयुष्याची स्वप्न सारी जगण्याची, तुझ्या सवे आयुष्याची स्वप्न सारी जगण्याची। तर गोड ओढ नात्यातली या शीर्षकाखालील ही खूप सुंदर अशी रचना होती। पुढच्या एका रचनेकडे वळूया, माधुरी सिंदगीकर कोटबागी मॅडम यांनी हुबळी जिल्हा धारवाड येथून लिहिलंय। माधुरी सिंदगीकर कोटबागी मॅडम लिहित आहेत हुबळी जिल्हा धारवाड येथून। कविता म्हणजे या शीर्षकाखाली की कविता म्हणजे निरागस भाव, कविता म्हणजे शब्दांचा डाव, कविता म्हणजे निरागस भाव, कविता म्हणजे शब्दांचा डाव, कविता म्हणजे भावनांचे गाव, कविता म्हणजे भावनांचे गाव, कविता म्हणजे हृदयाचा ठाव। वाह, कविता म्हणजे शब्दांची संपत्ती, कविता म्हणजे विचारांची संमती, कविता म्हणजे शब्दांची संपत्ती, कविता म्हणजे विचारांची संमती। आणि शेवटी लिहिलंय की कविता म्हणजे आत्मिक सुख, कविता म्हणजे आत्मिक सुख, कविता म्हणजे साहित्याची भूक, कविता म्हणजे साहित्याची भूक। तर कविता म्हणजे काय याबद्दल अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं। पुढच्या गझलेमध्ये मेघा अविनाश कुलकर्णी मॅडम यांनी अंबरनाथ येथून लिहिलंय। मेघा अविनाश कुलकर्णी मॅडम लिहित आहेत अंबरनाथ येथून, एक गझल पाठवलेली आहे मॅडमनी खेळ या शब्दाखाली, या शीर्षकाखाली खेळ
5: या शीर्षकाखाली गझलेमध्ये मॅडम लिहित आहेत की फसवीच ती रुसून राहण्याची अदा, हलकेच जी करत असे मनाला फेदा. फसवीच ती रुसून राहण्याची अदा, हलकेच जी करत असे मनाला फिदा. लटका जरी दिसत राग गालावरी, लटका जरी दिसत राग गालावरी, फितुरी तरी नजर चंचलेची करी. लटका जरी दिसत राग गालावरी, फितुरी तरी नजर चंचलेची करी, फितुरी तरी नजर चंचलेची करी. मदिरा भरे चषक दोन गाली खळ्या, मदिरा भरे चषक दोन गाली खळ्या, खुणवून की करीत कल्पनेसी खुळ्या, खुणवून की करीत कल्पनेसी खुळ्या. समजून घे मदन खेळ इश्कातला, मधहोश हो मिळव थेंब प्याल्यातला, मधहोश हो मिळव थेंब प्याल्यातला. तर ही एक गझल होती, खूप अप्रतिम अशी गझल होती, मेघा अविनाश कुळकर्णी मॅडम यांच्या अंबरनाथ येथून पाठवलेली. आणि पुढच्या एका रचनेमध्ये निसर्ग कवी अनावाने सर लिहितात, श्री किशोर कुमार मलेवार सरांनी गोंदिया येथून लिहिलंय. निसर्ग कवी श्री किशोर कुमार मलेवार सर लिहित आहेत गोंदिया येथून. वृक्षवेल राज्यस्तरीय साहित्य मंच महाराष्ट्र आणि महापुरुषांनी लावले वृक्ष या शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय की भारत देशाचे स्वातंत्र्य चळवळीत उपजीविका खादी ग्रामोद्योग वरती, भारत देशाचे स्वातंत्र्य चळवळीत उपजीविका खादी ग्रामोद्योग वरती गांधीजीने वृक्ष लावले सेवाग्रामात, सर्वांना प्राणवायू देई पृथ्वीवरती, सर्वांना प्राणवायू देई पृथ्वीवरती, रोज वृक्ष देई प्राणवायू सर्वांना, कधीच मानवात भेदभाव न करती, रोज वृक्ष देई प्राणवायू सर्वांना, कधीच मानवात भेदभाव न करती. अनेक महापुरुषांनी लावले वृक्ष, वृक्षच प्राणवायू देई या पृथ्वीवरती, वृक्षच प्राणवायू देई या पृथ्वीवरती. तर वृक्ष आणि वृक्षांचं महत्त्व, आणि जे महापुरुष होते त्यांनी जे वृक्षारोपणाचं महत्त्व सांगितलेलं होतं त्याची महती सरांनी खूप अप्रतिम आणि सुंदररित्या शब्दबद्ध केलेली होती श्रोते हो. आणि यासोबतच पुढच्या एका कवितेकडे वळूया. नामदेव तुकाराम पाटील सरांनी सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलंय. नामदेव तुकाराम पाटील सर लिहित आहेत सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून, वीर जवान तुझे सलाम या शीर्षकाखाली, की वीर जवान तुझे सलाम, देशाची तू आहेस शान. वीर जवान तुझे सलाम, देशाची तू आहेस शान, सोसलास तू तोफांचा भडीमार, छाती तुझ्या तुझी बाजी प्रभूंची ढाल. सोसलास तू तोफांचा भडीमार, छाती तुझी बाजी प्रभूंची ढाल. कोवळ्या रक्तातच तुझी दिसली देशभक्ती, कोवळ्या रक्तातच तुझी दिसली देशभक्ती, तुझ्या या प्रेरणेतून मिळते देशवासियांना शक्ती. तुझ्या देशकार्यापुढे माथा झुकतो, तुझ्या देशकार्यापुढे माथा झुकतो, तुझ्या शौर्याने अविरत तिरंगा फडकतो, तुझ्या शौर्याने अविरत तिरंगा फडकतो. तर वीर जवान तुझे सलाम या अप्रतिम सुंदर अशा कवितेमधून सरांनी वीर जवानांप्रती आपले भाव व्यक्त केलेले आहेत श्रोते हो. आणि यासोबतच श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेकडे वळतोय, ज्यामध्ये अरविंद कुळकर्णी सर लिहित आहेत मलकापूर येथून. अरविंद कुळकर्णी सरांनी मलकापूर येथून लिहिले उंचावलीचा खेळ या शीर्षकाखाली, की सुखाप्रमाणे दुःखालाही गात जावे आपण कधी. क्या बात आहे, सुखाप्रमाणे दुःखालाही गात जावे आपण कधी, मनस्थिती बनविण्यासाठी थोडा द्यावा लागेल अवधी, मनस्थिती बनविण्यासाठी थोडा द्यावा लागेल अवधी, सुख आणि दुःख जीवनात ऊन सावलीचा असतो खेळ, सुख आणि दुःख जीवनात ऊन सावलीचा असतो खेळ. थोडी कळ सोसावी लागणार, थोडी कळ सोसावी लागणार, बदलत राहील तुमची ही वेळ, बदलत राहील तुमची ही वेळ, बदलत राहील तुमची ही वेळ. वाह, तर जीवनात उंचावलीचा खेळ असतो आणि वेळ बदलते, संयम पाळला पाहिजे, सुंदर संदेश होता. यासोबतच संगीता कुलकर्णी मॅडम लिहित आहे ठाणे येथून. संगीता कुलकर्णी मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय की शब्दांची भाषा असते तशीच, आणि त्याहूनही बोलकी शब्दांपलीकडची पण एक भाषा असते. शब्दांची भाषा असते तशीच आणि त्याहूनही बोलकी शब्दांपलीकडची पण एक भाषा असते. मानवी भावना प्रेम मैत्री शब्दांपेक्षा जास्त सखोल असतात. मानवी भावना प्रेम मैत्री शब्दांपेक्षा जास्त सखोल असतात. शब्दांच्या पलीकडचे जग हे अबोल भावनांचे. शब्दांच्या पलीकडचे जग हे अबोल भावनांचे. मुख संवादाचे आणि केवळ डोळ्यातून समजणाऱ्या प्रेमाचे प्रतीक. मुख संवादाचे आणि केवळ डोळ्यातून समजणाऱ्या प्रेमाचे प्रतीक. आणि खरंय की शब्दांच्या भाषेच्या पलीकडही एक भाषा असते जी अबोल असते. त्या अबोल संवादाला अबोल भाषेला मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूया ज्यामध्ये नीता देठे मॅडम लिहित आहेत माटुंगा मुंबई येथून. नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिलंय नव्या वळणावर या शीर्षकाखाली. पहिल्या चारोळीत मॅडम लिहित आहेत की मागे वळून पाहण्यापेक्षा पुढे बघणेच हिताचे असते. नव्या वळणावरच्या प्रवासात आयुष्य अधिक सुंदर भासते. वाह. मागे वळून पाहण्यापेक्षा पुढे बघणेच हिताचे असते. नव्या वळणावरच्या प्रवासात आयुष्य अधिक सुंदर भासते. आयुष्य अधिक सुंदर भासते. तर अप्रतिम चारोळी होती दुसऱ्या चारोळीमध्ये यशाची ओढ. या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की नव्या वळणावर नवीन स्वप्ने सोबत असावी जिद्दीची जोड. नव्या वळणावर नवीन स्वप्ने सोबत असावी जिद्दीची जोड. सावरावे स्वतःला पुन्हा एकदा. सावरावे स्वतःला पुन्हा एकदा. यशाची असते काही वेगळीच ओढ. यशाची असते काही वेगळीच ओढ. तर नव्या वळणावरच्या नवीन स्वप्नांना अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये मृणालिनी भनगे मॅडम लिहित आहेत पुणे इथून. मृणालिनी भनगे मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय शिशिर वसंत या शीर्षकाखाली. मॅडम लिहित आहेत की शिशिरात लागे पान पान गळाया वाऱ्या संगे पानांचा पाचोळा नाचतो. शिशिरात लागे पान पान गळाया वाऱ्या संगे पानांचा पाचोळा नाचतो. वृक्षराज तरीही उभा ताठतो पाला पाचोळा बुंध्याशी साठवतो. वृक्षराज तरीही उभा ताठतो पाला पाचोळा बुंध्याशी साठवतो. शिशिरापाठी येईल मग वसंत एकेका फांदीवर नवी चैत्र पालवी. शिशिरापाठी येईल मग वसंत एकेका फांदीवर नवी चैत्र पालवी. धीर धरी रे धीरापोटी आशा पालवी. धीर धरी रे धीरापोटी आशा पालवी. शिकवतील तुझया तरु पल्लवी. शिकवतील तुझया तरु पल्लवी. क्या वाद आहे. शिशिर आणि वसंत. कारण शिशिरामध्ये पानगळ होते आणि वसंतामध्ये नवीन पालवी फुटते. त्याचप्रमाणे धीर धरल्यानंतर आशेची नवी पालवी जीवनामध्ये सुद्धा फुटते. असा सुंदर असा संदेश या अप्रतिम अशा रचनेमधून मॅडमनी दिलेला होता. पुढच्या एका रचनेमध्ये सौ चित्रा सुधाकर काळे गोतमारे मॅडम लिहित आहेत महम्मदपूर जिल्हा यवतमाळ येथून. सौ चित्रा सुधाकर काळे गोतमारे मॅडम यांनी महम्मदपूर जिल्हा यवतमाळ येथून लिहिलंय वेळ या शीर्षकाखाली की झाली तुझ्या प्रेमात वेळी तुला पाहुनी चैनपणे. झाली तुझ्या प्रेमात वेळी तुला पाहुनी चैनपणे. हृदयात ठेवूनी तुझल्या मन फिरे इकडे तिकडे. हृदयात ठेवूनी तुला मन फिरे इकडे तिकडे. चंद्र असतो सोबतीला करायला मन मोकळे. चंद्र असतो सोबतीला करायला मन मोकळे. नाही जान तुझला सख्या रे वेडे मन तुझ्याकडे पळे. नाही जान तुझला सख्या रे वेडे मन तुझ्याकडे पळे. तुझ्याकडे पळे. तर विरहाचे अप्रतिम असे भाव मांडणारी प्रेमाचे वेड व्यक्त करणारी मॅडमची ही सुंदर अशी रचना होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ अस्मिता महेश गुंड मॅडम यांनी कोनेरी जिल्हा सोलापूर येथून लिहिले. सौ अस्मिता महेश गुंड मॅडम लिहित आहेत कोनेरी जिल्हा सोलापूर येथून. कष्टाची पेरणी या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिले की आयुष्याची रोजची रेलचेल त्यात वाढत्या अशा आकांक्षा. आयुष्याची रोजची रेलचेल त्यात वाढत्या अशा आकांक्षा. रुजविल्या बियांना फळ येतेच सहनशीलतेने करावी प्रतीक्षा. रुजविल्या बियांना फळ येतेच सहनशीलतेने करावी प्रतीक्षा. हेही दिवस जातीलच. हेही दिवस जातीलच, प्रयत्नात सातत्य असावे. वा, हेही दिवस जातीलच, प्रयत्नात सातत्य असावे. शंका कुशंकाचे कदापि मनात युद्ध नसावे. शंका कुशंकाचे कदापि मनात युद्ध नसावे. मनात युद्ध नसावे. आणि खरंय की जेव्हा आपण कष्टाची पेरणी करतो, जेव्हा आपण कष्टाची पेरणी करीत असताना मनामध्ये अशा आकांक्षा ठेवतो, त्यावेळी मनामध्ये एक भाव आपण ठेवला पाहिजे की आपण कष्ट केलं तर निश्चितपणे त्याचं फळ मिळेल. जेव्हा आपण एखादी गोष्ट करताना ती करण्यापूर्वीच जर मनामध्ये शंका कुशंका उपस्थित करत असू, असं होईल का, तसं होईल का, तर निश्चितपणे आपल्याला त्याचं नुकसान होतं. कारण आपण नकारात्मक भावनेने केलेली कोणतीही गोष्ट असेल, कोणतंही कार्य असेल, तर त्या गोष्टीकडून, त्या कार्याकडून सकारात्मक फळ मिळावं अशी अपेक्षाच करणं मुळात गैर आहे, नाही का? त्यामुळं कोणतंही कार्य करताना सकारात्मक भावनेनं करावं, असा सुंदर असा संदेश या रचनेमध्ये होता. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत, म्हणजेच आर जे कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. भेटूया छोट्याशा.

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: जब हम अपने आप को परमिशन देते हैं ना गुस्सा करने की, तो हम दिन में दो चार बार कर देते हैं। अब जितनी बार हम करेंगे वो संस्कार क्या होता जाएगा, वो संस्कार पक्का होता जाएगा। जैसे सपोज किसी को स्मोकिंग की आदत है तो वो कहते हैं दिन में सिर्फ दो, तो जब तक वो दिन में दो लेंगे वो कभी नहीं छूटेगी, क्योंकि जितनी बार की तो वो आदत क्या होती जाएगी, पक्का। लेकिन अगर अब उन्होंने कहा 3 दिन बिल्कुल नहीं, तो वो 3 दिन में उन्होंने उस आदत को कमजोर करना शुरू किया। तो कोई भी आदत को खत्म करने का एक ही तरीका है सिर्फ, कि उसको कर्म में आने नहीं देना। जितनी बार वो आएगी वो सिर्फ क्या होती जाएगी, स्ट्रेंथन होती जाएगी।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: खूप अप्रतिम सुंदर गहिरे असे भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो, आणि खूप सुंदर सुंदर रचनांचा आस्वाद जो आहे तो आपण आपल्या आजच्या या शोमध्ये घेत आहात। वेगवेगळे ज्या विषयावरच्या रचना आहेत त्या आपण या शोमध्ये घेत आहोत। पुढच्या एका कवितेकडे वळूया की अंमली पदार्थाच्या अनुषंगानं त्याचे जे दुष्परिणाम आहेत त्या अनुषंगानं सौ सुजाता जयंत बोबडे मॅडम लिहित आहेत यवतमाळ येथून। सौ सुजाता जयंत बोबडे मॅडम लिहित आहेत यवतमाळ येथून की जीवन आहे सुंदर नको पडू दे विसर, अंमली पदार्थाचे तू सेवन कधी न कर। जीवन आहे सुंदर नको पडू दे विसर, अंमली पदार्थाचे तू सेवन कधी न कर। मनुष्य देह लाभला तुला वरदान बुद्धीचे, मनुष्य देह लाभला तुला वरदान बुद्धीचे, कर संकटावरी मात गाठेल पद मग कशा यशाचे, कर संकटावरी मात गाठेल पद मग यशाचे। कारण हा मनुष्य देह आहे, तुला बुद्धीचं वरदान लाभलंय, त्यामुळे तू व्यसनाच्या आहारी जाऊ नको असा सुंदर असा सामाजिक संदेश या रचनेमध्ये होता। पुढच्या एका कवितेमध्ये सौनेहा रवींद्र रणाळकर लवटे मॅडम लिहित आहेत नाशिक येथून। मॅडमनी लिहिले निष्पाप या विषयाच्या अनुषंगाने की माणसांचं जगणं सध्या झालंय खूपच कठीण, मरण मात्र झालंय अतिस्वस्त। माणसांचे जगणं सध्या झालंय खूपच कठीण, मरण मात्र झालंय अतिस्वस्त। माणूस हा कुठेच सुरक्षित नाही, येऊन दारात अचानक वागच करतो फस्त। रस्ते कमी खड्डे जास्त त्यावरच राजकारण, रस्ते कमी खड्डे जास्त त्यावरच राजकारण, तरी 5 वर्षे सरकार चालते मस्त। निष्पाप जातात जीव नाही येत कोणा किव, निष्पाप जातात जीव नाही येत कोणा किव, जो तो फक्त स्वहितामध्ये व्यस्त, जो तो फक्त स्वहितामध्ये व्यस्त। तर निष्पाप माणूस आणि माणसाचं जगणं जे आहे ते कठीण आणि मरणं जे आहे ते स्वस्त झालेलं आहे, आणि त्या अनुषंगानं खूप गहिरं आणि अतिशय मार्मिक असं शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं। पुढच्या एका कवितेमध्ये विजय बी शिर्के सर लिहित आहेत सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून। विजय बी शिर्के सरांनी सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले एक अभंग रचना सरांनी पाठवलेली आहे। मैत्री वटवृक्ष जपूया अपार खुले करू द्वार विश्वासाचे, मैत्री वटवृक्ष जपूया अपार खुले करू द्वार विश्वासाचे। प्रपंच मैत्रीचा वाटे सोपा जरी शस्त्र ते दुधारी सांभाळावे। वाह, प्रपंच मैत्रीचा वाटे सोपा जरी शस्त्र दुधारी सांभाळावे। मैत्री विना जग केवळ पसारा चांगदेव कोरा मुक्ती ठाई, मैत्री विना जग केवळ पसारा चांगदेव कोरा मुक्ती ठाई। वाह वाह, तर अभंग रचना खूप सुंदर अशी मैत्रीच्या अनुषंगानं सरांनी पाठवलेली होती। आणि श्रोते हो, पुढच्या एका कवितेमध्ये विश्वनाथ अमरनाथ ईश्वर कट्टी सर लिहित आहेत सोलापूर येथून। विश्वनाथ अमरनाथ ईश्वर कट्टी सरांनी सोलापूर येथून लिहिले शब्द शीर्षकाखाली नवे काही नाही सारे जुनेच आहे, कवितेच्या शब्दा आडून तू काय शोधत आहे। वाह, नवे काही नाही सारे जुनेच आहे, कवितेच्या शब्दा आडून तू काय शोधत आहे, शब्द राहिले आता तू शब्दच होऊन ये, शब्दच राहिले आता तू शब्दच होऊन ये, कवितेच्या शब्दामधून तुझी रोजची जाये, कवितेच्या शब्दामधून तुझी रोजची जाये। क्या बात आहे, क्या बात आहे, नवं काहीच नाही सगळं जुनं आहे, आणि कवितेच्या शब्दाडून तू काय शोधत आहेस असं लिहिताना सरांनी लिहिले की कवितेच्या शब्दामधून तुझी रोजची जाळी आहे. खरंच एक सुंदर अप्रतिम भाव जे आहेत ते या रचनेमध्ये सरांनी शब्दबद्ध केलेले होते. श्रोते हो आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या रचनांकडे वळणार आहोत. आणि पुढच्या एका रचनेमध्ये भारती वसंत वाघमारे मॅडम यांनी मंचर आंबेगाव जिल्हा पुणे येथून लिहिले. सो भारती वसंत वाघमारे मॅडम लिहित आहेत मंचर आंबेगाव जिल्हा पुणे येथून. मॅडमनी लिहिलंय आयुष्य या शीर्षकाखाली की आयुष्य किती आहे कुणालाच माहीत नाही, दुःखाच्या सागरात सुख किती कळत नाही. आयुष्य किती आहे कोणालाच माहीत नाही, दुःखाच्या सागरात सुख किती कळत नाही. आजचा दिवस छान आहे आनंदाने जगून घ्यावं, आजचा दिवस छान आहे आनंदाने जगून घ्यावं. ओंझळभर सुखासाठी दुःख कधी कुणाला न द्यावं, ओंझळभर सुखासाठी दुःख कधी कुणाला न द्यावं. आणि खरंय की आयुष्य किती आहे माहीत नाही, त्यामुळं दुःखाच्या सागरात सुख किती आहे हे कळत नाही. आनंदाने जगून घ्यावं, कुणाला दुःख देऊ नये. खूप सुंदर असा संदेश या रचनेमध्ये होता. पुढच्या एका आपण कवितेकडे वळूया ज्यामध्ये संसारिका सुशांत जिंतूरकर मॅडम लिहित आहे देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथून. संसारिका सुशांत जिंतूरकर मॅडम यांनी देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथून लिहिले की पहाटेचे गीत गावे सूर्याचे तेज लाभावे उजळून सामर्थ्याला पुन्हा नव्याने. पहाटेचे गीत गावे सूर्याचे तेज लाभावे उजळून सामर्थ्याला पुन्हा नव्याने असे प्रयत्न करावे कष्टाचे गाणे व्हावे अपयश विसरून सारे सुरळीत व्हावे. अपयश विसरून सारे सुरळीत व्हावे, सारे सुरळीत व्हावे. तर खूप अप्रतिम सुंदर असे भाव या सुद्धा कवितेमध्ये होते. श्रोते हो यासोबतच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये ज्योतिबा पाटील सर लिहित आहेत किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून. ज्योतिबा पाटील सरांनी किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून लिहिले की कोणी कोणाचं असतं का प्रश्न मोठा कधी न सुटलेला. कोणी कोणाचं असतं का प्रश्न मोठा कधी न सुटलेला, पावलो पावली या जीवनी काठ्यासारखा मणी रुतलेला. क्या बात आहे, पावलो पावली या जीवनी काठ्यासारखा मणी रुतलेला. अपेक्षा कसल्या कोणत्या साथ हवी असते शब्दांची. अपेक्षा कसल्या कोणत्या साथ हवी असते शब्दांची. एकटेच राहावं मार्गस्थ तेव्हा कसरत लागते अनुभवाची. एकटेच राहावं मार्गस्थ तेव्हा कसरत लागते अनुभवाची, तेव्हा कसरत लागते अनुभवाची. वाह, तर कोणी कोणाचं नसतं. खूप सुंदर आणि गहिरा असं शब्दांकन की एकटे असलो तरी अनुभवाची कसरत केली पाहिजे एकांतामध्ये, असं शब्दांकन सरांच्या रचनेमध्ये होतं. पुढच्या एका कवितेमध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले. ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. वसंत आला या शीर्षकाखाली की शिशिरातील पानगळ वृक्ष झाले पर्णहीन वसंत ऋतूचे झाले आगमन. शिशिरातील पानगळ वृक्ष झाले पर्णहीन वसंत ऋतूचे झाले आगमन. फुलतो आहे पळस रानावनात आंबे मोहराचा मंद सुगंध पसरला सृष्टीत. आंबे मोहराचा मंद सुगंध पसरला सृष्टीत. तर शिशिरातील पानगळ आणि पर्णहीन झालेले वृक्ष, वसंताचं आगमन खूप सुंदररित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. पुढच्या एका कवितेमध्ये सौरेखा मगर मेलगे मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून. सौरेखा मगर मेलगे मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिले पानगळ शीर्षकाखाली की नव्याने स्पुंदित व्हायला सुकलेली पाने कधीतरी गळणारच. नव्याने स्पुंदित व्हायला सुकलेली पाने कधीतरी गळणारच. फळा फुलांच्या मोहक रूपाने दूरवर गंध दरवळणारच. वाह, फळा फुलांच्या मोहक रूपाने दूरवर गंध दरवळणारच. ऋतूंचं चक्र चालत राहतं ठाम असतं ते झाडांचं मूळ. ऋतूंचं चक्र चालत राहतं ठाम असतं ते झाडांचं मूळ. फांद्यांना उराशी धरत नव्याने वाढवत आपलं कुळ. फांद्यांना उराशी धरत नव्याने वाढवत आपलं कुळ. वाह, तर पानगळ आणि त्यानंतर ऋतूंचा बहर खूप अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता श्रोतेहो. आणि श्रोतेहो या सुंदर सुंदर रचना आपण ऐकत असताना आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या काही सुंदर आणि अप्रतिम अशा रचनांचा आस्वाद घेणार आहोत. आणि त्या शृंखलेमधल्या पुढच्या काही रचनांमध्ये जसं की संगीता संजय वेताळ मॅडम लिहित आहेत कॅलिफोर्निया अमेरिका येथून. सौ संगीता संजय वेताळ मॅडम यांनी कॅलिफोर्निया अमेरिका येथून लिहिले मौन या शीर्षकाखाली की खरंच आहे का हे मौन बाहेरून बंद आणि आतून धगधगता प्रलय खरंच आहे का हे मौन बाहेरून बंद आणि आतून धगधगता प्रलय त्याला ना कुठे दरवाजा ना कोणती वाट त्याला ना कुठे दरवाजा ना कोणती वाट वाट काय ती कुठूनही काढतेच आहे वाट काय ती कुठूनही काढतेच आहे बांध फोडून वाहने फक्त त्याला कळते बांध फोडून वाहने फक्त त्याला कळते कारणाच्या अगदी शेजारून त्याची गाडी नेमकी वळते कारणाच्या अगदी शेजारून त्याची गाडी नेमकी वळते मी मात्र अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अपेक्षांची ओझी वाहते मी मात्र अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अपेक्षांची ओझी वाहते अगदी विनासायास खर्चाशिवाय फक्त मौनात अगदी विनासायास खर्चाशिवाय फक्त मौनात खरंच आहे का हे मौन बाहेरून बंद आतून धगधगता प्रलय तर मनातल्या जो कल्लोळ आहे मनामध्ये ज्या भावनांच्या लाटा उसळत आहेत ज्या व्यक्त करायच्या आहेत पण करता येत नाहीत त्यामुळं जे मौन असतं त्या मौनाबद्दल अतिशय गहिरे असे शब्दांकन मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये शब्दबद्ध झालेलं होतं श्रोते हो आणि यासोबतच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या रचनेकडे वळतोय आणि त्या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेमध्ये वैशाली बेसुगडे पोवार मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिले वैशाली बेसुगडे पोवार मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून प्रेमाचे जग कल्पनांचे जग प्रेमाचे स्वप्न कल्पनांचे जग प्रेमाचे स्वप्न कल्पनांचे जग प्रेमाचे स्वप्न कल्पनांचे जग तुझा आबोला तर माझ्या जीवाची तळमळ तुझा आबोला तर माझ्या जीवाची तळमळ अडकून राहिले अनोळखी वाटेवर गुंतत राहिले त्याच्यात ज्याच्यात कधीच गुंतायचे नव्हते गुंतत राहिले त्याच्यात ज्याच्यात कधीच गुंतायचे नव्हते ज्याच्यात कधीच गुंतायचे नव्हते खरंच खूप गहिरे असे भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि श्रोते हो तुम्ही घड्याळ पाहिलंय का बघता बघता तुमच्या सुंदर सुंदर रचनांचं सादरीकरण करता करता शोची वेळ संपते त्यामुळे आजच्या शोप्रती मला म्हणजे अर्ज कायला असला रजा द्या भेटूया पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता आणि हो दुपारी 2 वाजता ज्या मान्यवरांनी रचना पाठवलेल्या आहेत त्यांच्यासुद्धा रचनांचा आपण आस्वाद घेणार आहोत आनंदी राहा आनंद लुटा

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा, कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत.
3: साधी भोळी माझी आई, सुखा जग कोसावली.
0: या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार रसिकहो, रंग नवेचा या नव्या भागात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। मंडळी, चित्रकला हा शब्द आपल्याला तसा नवीन नाहीये। आपण सर्वजणच शाळेत हा विषय शिकत आलेलो आहोत। आज आपण चित्रकला ह्या शैलीबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, चित्रकला हा एक द्विमितीय कलेचा प्रकार आहे। मानवी जीवनाच्या सर्जनशीलतेचा आविष्कार यातून दिसून येतो। चित्रकलेचा इतिहास अतिशय पुरातन आहे। ह्याचा प्राचीन स्रोत म्हणजे विष्णू धर्मोत्तर पुराण। राजा रविवर्मा, लिओनार्डो द विन्सी, रॅफेल, मायकेल एंजेलो इत्यादी महान चित्रकार ऐतिहासिक कालखंडात होऊन गेले। चित्रकार कलेच्या माध्यमातून जीवनाचे दर्शन घडवतो। पुरातन काळात राजे लोक चित्रकारांना बोलवून राजदरबाराच्या भिंतींवर चित्रे काढून ती रंगवून घेत। या चित्रांमध्ये प्रामुख्याने नर्तकी, प्रेमप्रसंग, शिकारीची दृश्ये, प्राणी, पशु, पक्षी, निसर्ग इत्यादी दाखवत। राजे लोकही चित्रकारांवर खुश होऊन त्यांना बक्षिसे देत असत। प्राचीन काळापासून 21व्या शतकापर्यंत चित्रकारांना सन्मानित केले जात आहे। त्यांच्या चित्रकलेची प्रशंसा देखील केली जाते। जगभरात चित्रकलेला आज खूप महत्त्व आलेले आहे। रसिक हो, आता आपण चित्रकलेचा प्राचीन इतिहास बघूया, परंतु त्यापूर्वी ही घेऊया छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार रसिको हो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। तर रसिको हो, आजचा आपला विषय आहे चित्रकला। विश्रांतीपूर्वी आपण चित्रकला या विषयीचे प्रास्ताविक बघितलेले आहे। आता आपण चित्रकलेचा इतिहास जाणून घेऊया। प्राचीन काळापासून चीन, इजिप्त आणि भारत यांसारख्या देशांमध्ये चित्रकला अस्तित्वात होती। ख्रिस्ताच्या 1400 वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये चित्रकलेची चांगलीच प्रसिद्धी झालेली होती। लंडन येथील ब्रिटिश म्युझियममध्ये अजूनही 3000 वर्षांपूर्वीची इजिप्शियन चित्रे बघावयास मिळतात। चित्रकला प्राचीन काळापासून प्रचलित आहे। रामायणात चित्रांचे तसेच चित्रकार आणि चित्रशाळांचे वर्णन आढळते। विश्वकर्मीय शिल्पशास्त्रात असे लिहिलेले आहे की कारागिरांनी शिल्पाकृती करण्यापूर्वी त्याचे चित्र काढले पाहिजे। प्राचीन भारतीय चित्रकार नैसर्गिक दृश्ये रेखाटण्यात तरबेज होते। याचे उत्तम उदाहरण भवभूतीच्या उत्तर रामचरित्रात बघावयास मिळते। ज्यात सीतेला जेव्हा त्यांच्या वनवासातील दृश्ये अर्थात चित्रे दाखवतात तेव्हा सीता आश्चर्यचकित होते असे वर्णन आहे। आजकाल चित्रकलेवर कोणतेही ग्रंथ सापडत नसले तरी प्राचीन काळात ते नक्कीच अस्तित्वात होते, याचा पुरावा वरील उदाहरणावरून मिळतो। काश्मीरचा राजा जयादित्य याच्या दरबारात असलेला कवी दामोदर गुप्त यांनी आपल्या 1100 वर्षांपूर्वी लिहिलेल्या कुट्टनिमत नामक ग्रंथात चित्रविद्येच्या चित्रसूत्र या ग्रंथाचा उल्लेख केलेला आहे। महाराष्ट्राच्या अजंठा लेण्यांमध्ये प्राचीन चित्रकला पाहावयास मिळते। युरोपियन लोकांनी देखील ह्या चित्रकलेची प्रशंसा केलेली आहे। या लेण्यांमध्ये चित्र काढण्यास सुरुवात ख्रिस्तपूर्व 200 वर्षांपासून सुरू झाले होते। तसेच 8व्या शतकांपर्यंत काही लेण्या नव्याने खोदल्या गेल्या, म्हणूनच या चित्रांना 2500 वर्षांचा इतिहास आहे असे म्हटले जाते। तर रसिकहो, हा होता आपल्या चित्रकलेविषयीचा इतिहास। आता आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती।
1: आनंदाचे सुर, पुण्याचा लाद, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश राहो, खुशियां बांटो।

नमस्कार रसिकहो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। रंगनवेच्या आजच्या आपल्या भागात आपण चित्रकला ह्या विषयावर विस्ताराने माहिती घेत आहोत। विश्रांतीपूर्वी आपण चित्रकलेचा इतिहास जाणून घेतलेला आहे। आता आपण चित्रकलेचे प्रकार बघूया। यात आहे प्राचीन चित्रकला, पौराणिक चित्रकला, मध्ययुगीन चित्रकला, युरोपीय चित्रकला आणि आशियाई चित्रकला। आशियाई चित्रकलेत भारतीय चित्रकला समाविष्ट होते। आणि भारतीय चित्रकलेत कोणते कोणते प्रकार आहेत हे आपण आता बघूया। यातली काही उदाहरणे आहेत उत्तर भारतीय चित्रकला, कांगडा चित्रकला, बंगाली चित्रकला, राजपूत चित्रकला, राजस्थानी चित्रकला, वारली चित्रकला, तसेच मुघल चित्रकला, मधुबनी चित्रकला, पहाडी चित्रकला, लेपाक्षी चित्रकला या चित्रशैलींचा समावेश होतो। भारतातील चित्रशैलींवर धार्मिक आणि सांस्कृतिक प्रभाव दिसून येतो, ते विविध प्रादेशिक भौगोलिक कारणांमुळे। भारतात भित्तिचित्रे आणि लघुचित्रे दोन प्रकारचे आहेत। भित्तिचित्रे गुफांमध्ये आणि मंदिरातील भिंतींवर दिसून येतात। लघुचित्रकारी ही कागद आणि कपड्यांवर बनवली जाते। या प्रकारची कला मध्ययुगात विकसित झाली आणि ती खूप लोकप्रिय देखील झाली। माध्यम चित्रकला म्हणजेच मार्बल पेंटिंग, जे संगमरवरावर केले जाते। बाटिक कलमकारी आणि सिल्क पेंटिंग हे कापडावर केले जाते। पाम लीफ इचिंग आणि ग्लास पेंटिंग हे काचेवर केले जाते। अशा स्वरूपात माध्यम चित्रकला बघावयास मिळते। धर्म आणि संस्कृतीचा पण या चित्रकलेवर पगडा बघावयास मिळतो। यात लोकचित्र, इंडो इस्लामिक कला आणि बौद्ध कला हे प्रकार आहेत। गुहा आणि मंदिरात हिंदू आणि बौद्ध धर्म चित्रशैली दिसते। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: आनंदाचे सुर पुण्याचा लाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार रसिको हो, विश्रांती नंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। रंगनवेच्या या भागात आपण चित्रकला या विषयी बोलत आहोत। विश्रांतीपूर्वी आपण चित्रकलेचे प्रकार बघितलेले आहेत आणि भारतीय चित्रकलेचे सुद्धा प्रकार कोणते हे जाणून घेतलेले आहे। आता आपण चित्रकला प्रशिक्षणाबद्दल थोडीशी माहिती घेऊया। चित्रकला शिकण्यासाठी खूप सरावाची आवश्यकता असते। प्रथम वक्ररेषा, सरळ रेषा, नागमोडी रेषा इत्यादी रेखाटण्याचा सराव करायला हवा। यानंतर वस्तूंची रचना कशी करावी, दोन वस्तूंमधला अंतर अर्थात भेद कसा दाखवावा, म्हणजेच उदाहरणार्थ एखादी जवळची वस्तू व लांब असलेली वस्तू किती आणि कोणत्या फरकाने दिसतील, यासाठी काही नियम आहेत। जवळच्या वस्तू मोठ्या व स्पष्ट दिसतात तर दूरचे पदार्थ लहान आणि धूसर दिसतात। ही आपल्या सर्वांच्या अनुभवातली गोष्ट आहे। तसेच आपल्या दिशेने येणाऱ्या सायकलचे चाक किंवा आडव्या ठेवलेल्या मडक्याचं तोंड प्रत्यक्षात जरी वर्तुळाकृती असलं तरी लंब गोलाकृती दिसते हे आपण अनुभवत असतो। हे का आणि कशामुळे, ह्या सर्वांचा अभ्यास म्हणजेच चित्रकला। कुठलंही वास्तववादी चित्र हे रचनात्मकदृष्ट्या समतोल असावे लागते। आकारांच्या या दृश्यमान बदलात नियमबद्धता असते। हे चित्रांचे नियम समजून घेऊन ते अंगवळणी पडले की चित्र सहसा चुकत नाही। यासाठीच पर्स्पेक्टिव व्ह्यू या अभ्यासाचे खूप महत्त्व आहे। मंडळी, आता आपण चित्रकला हा विषय शिकण्यासाठी जे साहित्य लागते त्याची यादी बघून घेऊया। ती थोडक्यात अशी: ड्रॉइंग बोर्ड, ड्रॉइंग पेपर्स, पेन्सिल, पेन्सिलमध्ये सुद्धा HB, 2B, 4B, 6B, 8B, 10B अशा पेन्सिल्स लागतात। तसेच रंग, रंगांमध्ये मुख्यतः वॉटर कलर जे पारदर्शक असतात ज्याला ट्रान्सपरंट कलर्स असे म्हणतात, किंवा पोस्टर कलर्स हे ओपेक कलर म्हणजेच नॉन ट्रान्सपरंट कलर असतात। दुसरे आहे पॅलेट। रंगांच्या विविध छटा तयार करण्यासाठी पॅलेटची आवश्यकता असते। ब्रशेस लागतात, यात 000, 00, 1, 2, 3, 4, 5, 6 असे कितीही कलर असे ब्रशचे खूप प्रकार आहेत। त्यातले काही प्रकार सुरुवातीला लागतात। नंतर लास्ट आहे ते इझेल अर्थात ड्रॉइंग स्टँड। या वस्तू असल्या की चित्र काढणे खूप सोपे होते, परंतु त्यासाठी रोजचा बैठा सराव असणे खूप आवश्यक असते। तर रसिको हो, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।
2: वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं, वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं। आपण कितीही सरळ असलो तरी वळणावर वळावंच लागतं, आपण कितीही सरळ असलो तरी वळणावर वळावंच लागतं।

नमस्कार रसिक हो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। रंगनवेच्या या भागात आपण चित्रकलेबद्दल विस्ताराने माहिती घेत आहोत। विश्रांतीपूर्वी आपण चित्रकलेचे प्रशिक्षण आणि चित्रकलेसाठी कोणते साहित्य लागते याबद्दल माहिती घेतलेली आहे। रसिक हो, आता आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध चित्रकार कोणते याबद्दल जाणून घेऊया। आबालाल रहिमान, गंगाराम तांबट, ज द गोंधळेकर, गोपाळ देऊस्कर, दत्ताजी दळवी, राव बहादूर धुरंधर, बखतराम, बाबा गजबर, बाबूराव पेंटर, बाबूराव सडवेलकर, व्ही पी करमरकर, अरविंद मंगळूरकर, मिलिंद मुळीक, वासुदेव कामत, वासुदेव गायतोंडे, विकास सबनीस, श्याम जोशी आणि सुहास बहुळकर। मंडळी, संगणकीय चित्रकला म्हणजेच कम्प्युटराइज ड्रॉइंग याबद्दल थोडेसे। संगणकीय चित्रकलेने विषय सहज स्पष्ट होतो। ह्या प्रकारात मोडणारे सॉफ्टवेअर निर्मित इमारती चित्रे सातारा येथील कॅड पॉइंट येथे बनविली जातात। मंडळी, चित्रकला विषयक आणि चित्रकारांवरील पुस्तके कोणती हे आता आपण जाणून घेऊया। सचिन क्षीरसागर यांचे कलोपासना, रमेशचंद्र पाटकर यांचे चित्रकार अमृता शेरगिल यांच्या जीवनावरील हे पुस्तक, जयप्रकाश जगताप यांचे आदर्श चित्रकला, तर कॅनव्हास हे पुस्तक अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी लिहिलेले आहे। सुहास बहुळकर यांनी चित्रकार गोपाळ देऊस्कर कलावंत आणि माणूस हे पुस्तक लिहिलंय, तर गोपाळ नांदूरकर आणि राहुल देशपांडे या जोडगोळीने बालसाहित्य लिहिलेले आहे, ते आहे चित्रे रंगवा माणसांची पेन्सिल टेक्निक भाग 1 आणि 2। ज्योत्स्ना प्रकाशन यांनी मास्टर आर्टिस्ट ज द गोंधळेकर यांच्या जीवनावर हे पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे, तर आर्किटेक्ट मिलिंद मुळीक यांचे पर्स्पेक्टिव, मिलिंद मुळीक ॲट होम, वॉटर कलर लँडस्केप स्टेप बाय स्टेप ही पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत। पुंडलिक वझे यांचे बालसाहित्य याप्रमाणे आहे, चित्रे काढा वाहनांची, चित्रे रंगवा पक्ष्यांची, चित्रे काढा माणसांची, पेन्सिल शेडिंग, पेन्सिल शेडिंग आणि वास्तुचित्रे ही पुस्तके बालगोपाळांसाठी पुंडलिक वझे यांनी लिहिलेली आहे। वासुदेव कामत यांचे पोर्ट्रेट्स, तर डॉक्टर अलका विश्वनाथ खाडे यांचे भारतीय चित्रकला आणि संगीत ही पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत। रहस्य रेखांकनाचे रुजुला पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेले एक पुस्तक आहे, तर डॉक्टर गोविंद गारे यांचे वारली चित्रसंस्कृती हे पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे। व्यंगनगरी हे विकास सबनीस यांचे पुस्तक असून हास्य चित्रे कसे काढावे हे श्याम जोशी यांचे पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे। तर मंडळी, ही होती चित्रकला विषयक आणि चित्रकारांवरील काही पुस्तके। तर याबरोबरच ही माहिती आपली इथे पूर्ण होत आहे। मंडळी, रंगनवीच्या या भागात आपण चित्रकलेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे। या भागात एवढेच, पुन्हा भेटू रंगनवीच्या नव्या भागात एका नवीन विषयाला घेऊन। तोपर्यंत नमस्कार।

0: पुण्याचा आवाज तुमच्या हृदयाचा साथी, पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशिया बाटो।
1: आला आला आला
2: अहो काय आला
1: आला आला आवाज रेडिओचा

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले।
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।